तर सर्व नाम कते कवन कर्म नाम बन्नत सुमत भुजंग प्रजा छंद नमस्तम काले नमस्तम कृपाले नमस्तम रूपे नमस्तम नूपे नमस्तम भेखे नमस्तम लिखे नमस्तम काय नमस्तम जाय नमस्तम गंजे नमस्तम पंजे नमस्तम नामे नमस्तम ठामे नमस्तम कर्म नमस्तम धर्म नमस्तम नाम नमस्तम दान नमस्तम जीते नमस्तम पीते नमस्तम बाहे नमस्तम डाहे नमस्तम नीले नमस्तम नादे नमस्तम शेदे नमस्तम गादे नमस्तम गंजे नमस्तम पंजे नमस्तम धारे नमस्तम बारे नमस्तम सुके नमस्तम अनेके नमस्तम भूते नमस्तम जूपे नमस्तम कर्मे नमस्तम निर्भरमे नमस्तम निर्देशे नमस्तम निर्भेषे नमस्तम निर्नामे नमस्तम निर्कामे नमस्तम निर्धाते नमस्तम निर्गाते नमस्तम निर्दूते नमस्तम भूते नमस्तम लोके नमस्तम शुके नमस्तम निर्तापे नमस्तम थापे नमस्तम त्रमाने नमस्तम निदाने नमस्तम अगाहे नमस्तम अबाहे नमस्तम त्रिवर्गे नमस्तम असर्गे नमस्तम प्रभोगे नमस्तम सुजोगे नमस्तम रंगे नमस्तम भंगे नमस्तम गम्मे नमस्त सत रम्मे नमस्तम जलाश्रय नमस्तम नरश्रय नमस्तम जाते नमस्तम पाते नमस्तम अजवे नमस्ते अजवे देसं देसे नमस्तम पेसे नमस्तम निर्धाते नमस्तम निर्गाते नमस्तम निर्दूते नमस्तम भूते नमस्तम लोके नमस्तम शोके नमस्तम त्रिमाने नमस्तम निदाने नमस्तम आदेशं देशे नमस्तम पेशे नमस्तम निर्धामे नमस्तम निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्त सतदेवे नमस्तम भेवे नमस्तम जन्मे नमस्तम सोवनमे नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्त सत दयाले नमस्तम वरने नमस्तम मरने नमस्तम जरारन नमस्तम कृतारन नमो सरतंदे नमो सतबंदे नमस्तम साके नमस्त निर्वाके नमस्त रहीमे नमस्तम करीमे नमस्तम अनंते नमस्तम महंते नमस्त सतरागे नमस्तम सुहागे नमो सरसोख नमो सर्वपोख नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे